टीह एकहतर पंटीह चार सौ सत्तर तवां हींअर ई कॉल करे इन्हनि खां पुछी सघो था त जी तव्हांजे शहर जे वेझे कहिड़े स्टोर ते हेमे ब्यूटी क्रीम मौजूद आहे, तव्हां उतां वठी ईंदो, इस्तेमाल कंदो ऐं ॿियो हिकिड़ो कमु इहो करणो आहे त तव्हांखे सेल्फी हिन जी जेके आहे न असांखे व्हाट्सएप ते सेंड करणी आहे। असांजो व्हाट्सएप नंबर आहे 03000113488। त प्रोग्राम में सेगमेंट आहे सॉन्ग सुञाणे, सॉन्ग सुञाणे में मां जेका म्यूज़िक प्ले कयां पियो तव्हां इहा सुञाणे ॿुधायो कहिड़े गाने जी म्यूज़िक आहे, ॿुधो गौर सां मां प्ले कयां पियो।